दुख दारू सुख रोग भया, जा सुख ताम ना होई, तू करता करना मैं नाही, जाहो करी ना होई। बलिहारी